0: ആകാശവാണി. ഇപ്പോൾ ദേശീയ സംഗീത പരിപാടിയിൽ ഡോക്ടർ ആർ മാധുരി ദേവി അവതരിപ്പിക്കുന്ന വീണ കച്ചേരി കേൾക്കാം. ഡൽഹിയിലെ
1: ആകാശവാണി ഹൈ. നമസ്കാര്. സംഗീത് കെ അഖിൽ ഭാരതീയ കാര്യക്രം മേ ആപ്കാ സ്വാഗത് ഹൈ. ആജ് കെ കാര്യക്രം മേ പ്രസ്തുത ഹൈ ഡോക്ടർ രാമവർപ്പു മാധുരി ദേവി കാ കർണാടക ശൈലി മേ വീണാവാദൻ.
2: ദിസ് ഇസ് ആകാശവാണി. ഗുഡ് ഈവനിംഗ് ലിസണേഴ്സ്, വെൽക്കം ടു ദ നാഷണൽ പ്രോഗ്രാം ഓഫ് മ്യൂസിക്. ടുനൈറ്റ് വി പ്രസന്റ് A Veena recital in Carnatic style by Dr. Ramavarapu Madhuri Devi.
1: Dr. Ramavarapu Sharath Babu aur Srimati Vijayalakshmi ki beti Dr. R. Madhuri Devi ne Veena vadan ki shiksha apni mata ji Veena Guru Srimati Ramavarapu Vijayalakshmi ke paas prapt ki. Aapne sangeet ki barikiyan suprasiddh Veena vidwan Dr. E. Mani Shankar Shastri se sikhi. Manodharma ka palan karte huve Veena par layabaddh tarike se रस और भाव का प्रदर्शन डॉक्टर रामवरपु माधुरी देवी की विशिष्टता रही है. वीणा वादन में आकाशवाणी द्वारा ए ग्रेड प्राप्त डॉक्टर आर माधुरी देवी ने कई भारतीय और अंतर्राष्ट्रीय मंचों पर अपनी कला का प्रदर्शन किया है. आपको विभिन्न पुरस्कारों से सम्मानित भी किया जा चुका है.
2: बॉर्न टू डॉक्टर रामवरपु शरद बाबू and late Srimati Ramavarapu Vijayalakshmi, Dr. Madhuri Devi is an A-grade artist of Akashvani. She began her training in Veena at an early age under the guidance of her mother, a well-known Veena guru, and even gave her first presentation at the age of 8. She later honed her skills under the tutelage of the renowned Veena artist, late Dr. Imani Shankar Shastri. Dr. Madhuri Devi has earned her PhD degree for her thesis on the rasa elements in Telugu musical compositions of the prominent composers since Annamacharya up to 19th century. As an artist, she has performed extensively in respected platforms all over the globe and is the recipient of a number of awards, titles and felicitations. Her music has been appreciated for expounding the rasa and bhava aspects of melody, manodharma, and her command over laya. She also has a number of compositions to her credit.
1: आज के कार्यक्रम में डॉक्टर रामवरपु माधुरी देवी की संगत कर रहे हैं मृदंगम पर श्री महादासु येडकोंडलु और घटम पर श्री मावडूरु सूर्यप्रसाद.
2: In tonight's concert, Dr. Ramavarapu Madhuri Devi is accompanied by Sri Mahadasu Yedukondalu on the mridangam and Sri Mavadooru Suryaprasad on the ghatam.
1: डॉक्टर आर माधुरी देवी, आज के कार्यक्रम का आरंभ नाटराग में मुत्तैया भागवतार की रचना शक्ति गणपतिम से कर रही हैं, जो कि रूपक ताल में निबद्ध है.
2: डॉक्टर रामवरपु माधुरी देवी बिगिन्स हर कॉन्सर्ट विद शक्ति गणपतिम, अ कॉम्पोजिशन ऑफ मुत्तैया भागवतार इन नाटरागम रूपक तालम.